0: हा तो दादा दिदी मन काय सुंदर गीत केबे सुनलो गीत कुरिया भाई लला लखसर खुदराम और मंचो संगवारी मन तो अदाई घड़ी भर दखले समयावल हुए से और मोड इन बोला दाई सरली तो जातो पूरे कला और कलाकार कार्यक्रम सुन तो सब पाए भाई बहन मन के मैं दस मुकरे से जुहार
1: दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दाद